0: पाहिजे. पण मग गेल्यापूर्वी सब्जी फल फ्रूट सहित पुष्कळ तुरट खाणारे बच्चांना तंदुरुस्त बनाय तुरट खाण्याचा सगळं पेपर समोर शिक्षण फळांच्या अर्थाने
1: खाना खाई व्यायाम सब नदी नामक